Yorik yorik nogin, adang bari, sarikin nuba, taim bawin chuha, ingong ebide, tiang beleze, sikai, ing, bi aken ni mangsang, himmo yung men, maybe, katagiga, tiang bele, himmo yung magarani, depression hekiba, yorik tema tema tukma hari ayang, kelejoguleje, konkeba yamboka, oh, bit, Igmasi, no, wait, we yamboka, mo ginger farming, tematima waro. Bang bit motimatima, available by more yambok joke mang, doggy for magara, ani, yangsa kunde, kak doggy got toma, tobo joke masuktum, nabangi, nova hingmon him brag joke masuktum, con ixa kambego, monari mebatu, yangsa kunde, tiang men do gora, ani, hingmon in nova joke manu, tobo joke magara, yangsa kunde, eta joke, yangsa kunde, nova wagara, ani, nova hingmon him brag joke masuk. Tet hele chugule aro kerekle kha konname ani kusing ni maang ani hingmonin nu ba chok mapong nu kerekle po men cha hare jai taye mu ani hingmonin nu ba chok mare lagi jai ko kherik adang bare heke kusing pong maang thobo chok ma heke ba ingong abideng wa nu kon nu tong tong adang ba au chingin ki gosu ang mo kantok inse bungo ke deba mo inga lam yori yori nogen no taye mo ang adang banu ko kiri ke ta jeng chok ma khosim bera ke ra banning sang chogi ge no yamo ang adang be yori yori nogen sewaru agep sumra bache tangsa sap cheng khago mo chure ala yamo ang latik palam samlutik tondu mera pachi ge khep sumang ningwa tam sum ए यक थुंग ले लुमो आसेवारो हक पाले ख्याली केवा बारो ए नेतिगेन फुंगा फेके गरा ख्याली सी पातुं हेके गरा ए खा हेके नुमै अजुब सेले मिकी फुंग फेजम आयेप सेले ए का इनो सोधोक आधापी नाजीरी का इन नसान बीत ए यक थुंग ले नसान थोयेप सो लुंग धुंगेन का इन लुखेप सो ए तत तत लुंग नेपाल पेनी हंग आलुंग सेपोखे सेनी हंग ए नाजीरी सम्यु याहुदेन थमागेन अम्मा सावदेन ए हिमिले खेमा लमधानलो पालेप संयुमा खमधाकलो ए नेतीगेन कुलुंग तंगजमलो पालेप संयुमा तकले जमलो ए मेमफेक माफुंगहा फेके गर सुरुंग लोका इन हेके गर ए सक इन खंग साप्लान साप्तुंग बारो ई तुंगबा ताजिंग पातुंग बारो ए सेखा दिंग मांगी याक थुंग हांग ए याक थुंग ले निसान येपसुंगी ले थुंगबुंग ले का इन खेपसुंगी ले ए हिली नुमुदिंग खानिंग ग ए सुसुतलिंग याक थुंग आनी ग ए तक एक पाफुंग इन तकलुमु सुसुरा यक्थुं लकलुमु